तेरी भगत ना सोडू भावे लोग हसे, तेरी भगत ना सोडू भावे लोग हसे, साच नाम मेरा हीरे बसे, साच नाम मेरा हीरे बसे, हर जन राम।